0: Upcentered 95.5, North, South 95.6, 95.6, East, West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी.
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
4: कसं काय मंडळी?

मंडी हूँ, नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरेंज फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे हे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी, एंटरटेनमेंटसाठी. 9 to 10 AM एव्हरी सॅटरडे अँड संडे नितीन बरोबर कार्यक्रम आहे. आणि येस मंडी हो, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ, ट्यून इन करा. ऑरएम फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे, एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम, अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता, कोणाचा वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठलंही निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे, तुम्ही करू शकता बिंदास. संकोच करायचे नाही बिलकुल, लाजायचं नाही बिलकुल. मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर. मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस नाही तर फोन सुद्धा करा. औन कॅट सौंदर्य कथा स्वसंजीस माझ्याशी बोल.

आपला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी. अँड येस म्हणू अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे. आज शनिवार 13 जून आहे. आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. 10 पर्यंत कार्यक्रम असणार आहे नक्कीच. तेव्हा विशेषतः या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी आम्ही वाजवणार आहोत मागणीनुसार, विशेषतः खंडेरायाच्या गीताची मागणी केलेली आहे. आणि विशेषतः मेसेज आलेला फ्रॉम प्रीती देव जू ऑफ कॉम्बिनवा, जागरण गीताची मागणी केलेली आहे आपल्या सगळ्यांसाठी. विशेषतः तू काकू फी गीताबाई मनुबाई साधना बाई गुरुजी धनीराव गुरुजी पुष्पाजी आणि सर्व मंडळी जे आहेत आणि दोरीला सुद्धा आणि सर्व परिवारांसाठी वाजवतो विशेषतः लल्लाटी भंडार. आस्वाद घेऊया, कार्यक्रमाचा शुभारंभ करूया.

सैन्यस म्हणजे हो आज विशेषतः खंडेरायाच्या दर्शनाला जाऊया थेट जेजुरी गडावर आला भंडारी वारा या गीताची मागणी केलेली आहे प्रीती देवजानी यांच्या सर्व परिवारांसाठी शिव पैक योगेश मणिकराव यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया आस्वाद घेऊया आणि म्हणजे हो डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस 5250620 वर

एनएस मंडळी परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. ऑरियन फीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी. एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत, धमाल करण्यासाठी आम्ही आहोत. वीकेंड म्हटलं तर थोडं आराम आणि जास्त मस्ती करायची आहे, बाहेर निघायचं आहे जर आज परिवारांसोबत मित्रांसोबत. आज एकदम हवामान एकदम छान आहे. आम्ही साथ देणार आहोत. कुठे असाल तुम्ही? 9 to 10 AM सलील कुलकर्णी आणि स्वानंदी सरदेशाई यांची सुमधुर आवाजात दशवतार या मूवी मधलं गाणं आहे, आस्वाद घेऊया ऋतुचक्र.

कसं तरी होतंय बरं का? असं म्हणतात म्हणजे हो की आयुष्यातला खरा दागिना म्हणजे साधेपणा आणि मनाला जोडणारे खरं नातं म्हणजे आपलेपणा. आणि या आयुष्यामध्ये नाते जोडण्याची एकच संधी आपल्याला आहे तर प्रत्येक क्षणी करायचं आहे. आणि आस्वाद घेताना, वीकेंडचा आस्वाद घेताना या गीताचा सुद्धा सुद्धा आस्वाद घ्या तुम्ही सगळेजण. कसं तर होत आहे इन द व्हॉइसेस ऑफ जावेद अली आणि सोनाली सोनवणे.

मंडी हो अभिजीत सावंत आणि विश्वजा जाधव यांची समुद्र आवाजात बॅक टू द ओल्डीज रिमेक वर्षन ऑफ रुपेरी वाळू. आणि या गीताची मागणी आम्ही करतो वितेश तह याची मागणी केलेली आहे. तुळशी संजीव आणि मनी ऑफ सेंट जुलियन या दोघांचं लग्न वाढदिवस आहे तेव्हा अनेक अनेक शुभेच्छा पाठवतो. और एम्फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने यांच्यासाठी स्पेशल गाणं रुपेरी वाळू आस्वाद घेऊया.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: काय मंडळी.
4: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
5: RM3 Manoranjan Radio.

0: काय मंडळी
1: कसं काय मंडळी
2: कसं काय मंडळी
0: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
2: कसं काय मंडळी काय मंडळी
3: The best songs on the radio. This is my only favorite station.
4: RM3 Manoranjan Radio.
5: मंडियो कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन ऑरएम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी 9 to 10 AM आणि मंडियो हो एक्झॅक्टली 9:30 वाजले ताल एफ एमवर सो हाफ एन अवर टू गो रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता बरोबर गाऊ शकता नाचू शकता अप्रतिम वीकेंड चालू आहे आणि डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250620 वर फोन सुद्धा करा ऑन कॅट सॉन्ग देखा थॉमस वसंजीस ऋषिकेश रिकामी यांच्या समुद्र वाजा आता तुमच्या सगळ्यांसाठी वाजवतो घेणार भरारी आस्वाद घेऊया

0: You're listening to RM3 Radio Manoranjan.
1: एनएस म्हणजे हो कुठे असाल तुम्ही, घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा ऑरएम फ्रीवर. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी 9 to 10 AM. नितीन बरोबर कार्यक्रम आहे सॅटरडे अँड संडे. रोहित रहूत आणि जुली जोगलेकर यांची मधुर आवाजात अप्रतिम गाणं वाजवतो स्वर्गात आकाश गंगा. आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फो नाना जीवन अंबाजी ऑफ सोलफेजिनो वाकवाज यांच्या 75 वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा पाठवतो ऑरएम फ्री आणि कसं काय मंडळ कार्यक्रमाच्या वतीने. तसेच अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे सर्व चव्हाण आणि चव्हाण परिवार यांना अनेक अनेक शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने. आस्वाद घेऊया स्वर्गात आकाश गंगा.

0: कसं काय मंडळी
1: कसं काय मंडळी
0: कसं काय मंडळी
2: द बेस्ट सॉंग्स ऑन द रेडिओ दिस इज माय ओनली फेवरेट स्टेशन
3: आर एम फ्री मनोरंजन रेडिओ

रसिकमंडळी येऊन वीकेंड म्हटलं तर थोडा आराम आणि जास्त मस्ती करायची आहे, आणि वीकेंड म्हटलं तर सुद्धा टेन्शन घ्यायचे नाही, द्यायचे नाही सुद्धा, एकदम हलवारपणे वीकेंडचा आनंद घ्यायचा आहे. धमाल पद्धतीने सुद्धा वीकेंड एन्जॉय करू शकता. सात धी तू नाईन तुझ्या नियम साठी डॅन संडे. वीकेंड म्हटलं तर जास्तीत जास्त लोक समुद्र किनारी तर जाणारच, किंवा यांच्यासाठी आम्ही वाजवतो विशेषतः.

फील जी गाणं असतात ना, कोळी गीतं, रोहित राऊत यांची समुद्र आवाजात कोकणाची माणसं साधी बोली, आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे. फो वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे तू श्री वेद बाबाजी. अनेक अनेक शुभेच्छा ऑन बिहाफ ऑफ ऑरियम फ्री आणि कसं काय मंदिर कार्यक्रम. तसेच शुभेच्छा पाठवित आहे बाबिनी, श्वेता, तिशान आणि सर्व बाजी परिवार. शुभेच्छा पाठवित आहे श्री रतन कृष्णापा ऑफ दागुचिया. थँक्यू फॉर ट्युनिंग ऑरियम फ्री आणि कसं काय मंदिर कार्यक्रम.

रसिकमंडळी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी, विशेषतः हर्षवर्धन वावरे सोनाली सोनावणे यांच्या मधुर आवाजात. लय भारी कार्यक्रम आहे, लय भारी हवामान आहे आज, लय भारी वीकेंड सुरू होत आहे मंडी हो, तेव्हा लय भारी गीते सुद्धा व्हायलाच पाहिजे, तेव्हा आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो विशेषतः लय भारी दिसते आस्वाद घेऊया.

0: कसा काय मंडली
1: एनएस मंडी हो काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तो लिसनर्स ऑफ कसं काय मंडळ कार्यक्रम आणि जे जे लोक ट्यून इन करीत आहेत ऑन यॉन आउट एम फ्री. शेवटचं गाणं आहे रोहित राऊत आणि सोनाली सोनवणी यांचे सुमधुर आवाजात तेव्हा सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाची सुंदर सांगता करूया. तेव्हा सुंदर आहे अप्रतिम गाणं वाजवतो आपल्या सगळ्यांसाठी आणि यस मंडळी हो आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा 9 to 10 AM कसं काय मंडळ कार्यक्रम घेऊन. अंटिल देन कुठे असाल तुम्ही हसत राहा खेळत राहा आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे ते क्या आणि नमस्कार आमच्याकडून.